0: नमो सर्वदंदे नमोस्तवंदे नमस्तं रहिमे नमस्तं करिमे नमस्तस्य रागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता।